नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। 102.8 FM विविध भारतीचं हे मुंबई केंद्र आहे। आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 17 अश्विन शके 1948 अर्थात दिनांक 9 ऑक्टोबर इसवी सन 2026 पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद होत आहेत। आमचं आजच्या सभेचं प्रसारण आता सुरू होत आहे। या सभेत आपणा सर्वांचं तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपला दिवस आनंदात जाओ या शुभेच्छांसह आजच्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने।

0: आहे. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वातलं पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. 11 ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तसंच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीचीही प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. राज्य शासनानं दुष्काळाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केलं. लघुपाटबंधारे, तलाव, गावांमधले पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं काल दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहेत. मतदार यादीतून कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विशेष उपाययोजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातल्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सीईओ कार्यालयानं म्हटलं आहे. तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी 10 आणि 11 ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. आज अर्ज माघारीनंतर सर्व ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानंही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. या बैठकीत जीएसटी नोंदणी आणि कर निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत शिफारसी करण्यात आल्या. देशाला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासह संशोधनाला चालना देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी केलं. पुण्यात आयोजित तंत्रज्ञान आणि नवकल्पना या 3 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. खाणकाम, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तसंच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करणं आवश्यक असल्याचं दुबे यांनी सांगितलं. तागापासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक ठरत असून त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचं राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीभूषण सिंह यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखास कारिगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुना क्लब इथं येत्या रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया एक भारत श्रेष्ठ भारत या अभिनव उपक्रमाविषयी.
1: भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आणि त्या विविधतेतून जपली जाणारी एकता हे भारताचं वैशिष्ट्य. देशाच्या विविध राज्यातील याच सांस्कृतिक भाषिक विविधतेचा गौरव करत राज्यांमध्ये एकतेचं मूल्य अधिक घट्ट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक भारत श्रेष्ठ भारत हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांच्या सण उत्सवांची खाद्य संस्कृतीची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख करून दिली जाते. भावी पिढीचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली माणसं आणि संस्कृती जाणून घेतात. भारताची एकता ही केवळ घटनात्मक तत्व नाही तर एकतेच्या या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देशातील हजारो नागरिक एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाच्या माध्यमातून घेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी पुणे.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्याजवळच्या डोणजे गावातील त्यांच्या फार्म हाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नानांचं अंत्यदर्शन घेतलं. नानाच्या वाडी इथं आलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. नाना पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नानांच्या कारकिर्दीचा आढावा आमच्या प्रतिनिधी सविता म्हस्कर यांच्याकडून.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं. हे फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसा मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा.
3: दमदार आणि भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक ही नानांच्या अभिनयाची खासियत होती. नानांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचा वावर त्या कलाकृतीला वेगळी उंची प्राप्त करून देत असे. अत्यंत वास्तववादी आणि जिवंत अभिनयाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर. नानांचं विश्वनाथ हे नाव क्वचितच कुणाला माहिती असेल. नाना या नावानेच ते विख्यात होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतानाच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. 1978 साली गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 मध्ये आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. नायक, खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी अभिनय क्षेत्रात मनसोक्त मुसाफिरी केली. वेलकम चित्रपटातील उदय शेट्टी जितका आपल्याला हसवतो तितकाच माफीचा साक्षीदार चित्रपटातील राघवेंद्र अंगावर शहारे आणतो. नटसम्राट मधील त्यांच्या भूमिकेनं डोळ्यात पाणी आलं नसेल अशी व्यक्ती विरळाच. आपला माणूस, देऊळ, पक पक पकाक अशा अनेक मराठी चित्रपटातून केलेल्या त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं प्रहार चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपली छाप उमटवली. या चित्रपटासाठी त्यांनी 3 वर्ष लष्करी सेवेचा अनुभव घेतला. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ते अनेक फिल्मफेअर पुरस्कारांचेही मानकरी होते. आपल्या पूर्वायुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या नानांना आयुष्य म्हणजे काय याची खऱ्या अर्थानं जाण होती आणि म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या हृदयाला भिडल्या. त्यातूनच अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ते कायम झटत राहिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या अभिनय आणि समाजसेवेच्या माध्यमातून ते आपल्या चिरंतन स्मरणात राहतील.
0: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी 7:15 सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता 3.7 रिक्टर स्केल नोंदवली गेली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा विदर्भासह संपूर्ण राज्यातून काल माघार घेतली. मुंबईसह

0: राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं याआधी 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती का ये मुंबई केंद्र है 102.8 FM पर. अब सुनते हैं भूले बिसरे गीत कार्यक्रम का शेष भाग.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदाते

करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटी परिषदेनं जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार काढून घेतले असून खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीत करांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कररचनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. प्राप्तिकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल अशी प्रणाली सरकार आणणार आहे. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांसाठी नोटिसा जारी केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले असून नव्या जीएसटी प्रणालीची ही सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचं स्वागत केलं आहे. जीएसटी परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगावरची जी औषधं शेड्यूल यादीत नाहीत अशा औषधांच्या पुरवठा आणि विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे औषधाच्या किमती 70% कमी होतील आणि कर्करोग रुग्णांची वार्षिक 2,500 कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा रसायन आणि खत मंत्रालयानं व्यक्त केली आहे. या नवीन मर्यादेमुळे नफेखोरीला आळा बसेल आणि रुग्णांना वाजवी दरात औषधं मिळणं शक्य होईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विभागाच्या परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. काल सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत सर्व राज्यांमधील महिला आणि बालविकास क्षेत्राशी संबंधित नेते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. पोषण, शिक्षण, बाल संरक्षण, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या 4 प्रमुख विषयांवर या परिषदेत भर दिला जात असून केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधित घटक एका व्यासपीठावर आल्यानं या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करणं, चांगल्या कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत या व्यासपीठानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दूरसंचार क्षेत्राचा अमर्याद विस्तार ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल उच्चस्तरीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. देशातील विस्तारणारी डिजिटल परिसंस्था आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि आर्थिक विकास यांच्यासाठी एक मूलभूत आधार म्हणून दूरसंचार क्षेत्राची वाढती भूमिका यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. वेगानं बदलणाऱ्या दूरसंचार मूल्य साखळीवर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, प्रगत संपर्क क्षमता आणि दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर या बैठकीत चर्चा झाली. तामिळनाडू, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या सर्व ठिकाणी मंगळवारी मतदान झालं. तामिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममधील नागाव इथं लोकसभा

0: सभेच्या एका जागेसाठी मतदान झालं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। इन्फोसिस, TCS, विप्रो आणि HCL यासारख्या भारतीय कंपन्यांसह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब अशा 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्म या महत्वाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे। या कंपन्या अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष JD वान्स यांनी केला आहे। याबाबत या कंपन्यांची चौकशी सुरू असल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याचं कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी सांगितलं। मात्र यामुळे विद्यमान H1B व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होत नाहीत असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत। रियादमधल्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे। या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत। नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे। यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे। अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत। प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूप निर्माण करणाऱ्या त्यांच्या साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं हा पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल पुण्यातील डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डोंजे इथं नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी रंगभूमी तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण केली। त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 क्रिकेट सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल। याआधीचा पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। देशातल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि In.Sports प्रायव्हेट लिमिटेड यांनी काल केली। या लीगचं आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागासाठी नोंदणी पुढच्या 2-3 आठवड्यात सुरू होईल। फिनलंडमधील वांता इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या सुपर 500 स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजीचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे। सिंधूनं दुसऱ्या फेरीत गुंजीवर 21-15 असा विजय मिळवला। सिंधूचा पुढील सामना थायलंडची माजी विश्वविजेती रच्चानोक इंथानोन हिच्याशी होईल। हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी मान्सूननंतरचा पहिला उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे। आज मुंबई आणि रायगडमधील काही भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील असा इशारा देण्यात आला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय। केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा। 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती। यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: विविध विविध भारती का ये मुंबई केंद्र।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महाल नोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ जसपाल सिंग, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्यासह स्थानिक प्रशासनातले अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि शेतपिकांच्या नुकसानीची हे पथक पाहणी करणार आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत महिला आणि बालविकास विषयक विभागीय शिखर परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. पोषण, बालशिक्षण, बालसंरक्षण, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या चार प्रमुख विषयांवर या परिषदेत भर देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं, उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणं आणि योजनांच्या अंमलबजावणीतील आव्हानांवर उपाय शोधणं हा या परिषदेचा उद्देश आहे. सहकारी संघ राज्यवाद बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेली ही दुसरी विभागीय शिखर परिषद आहे. प्रादेशिक सैन्य अर्थात टेरिटोरियल आर्मी स्थापना दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व अधिकारी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे. प्रादेशिक सैन्य नागरिक भी सैनिक भी या भावनेचं प्रतीक आहे, जी सामान्य नागरिकांचा राष्ट्राची सेवा करण्याचा दृढ निश्चय दर्शवते, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. सीमांचं रक्षण करण्यापासून ते आपत्कालीन मदत आणि राष्ट्र उभारणीपर्यंत या सैनिकांनी शौर्य, समर्पण आणि निस्वार्थ सेवेची उत्कृष्ट परंपरा जपली आहे. त्यांनी राष्ट्रसेवेप्रती असलेल्या त्यांच्या अढळ वचनबद्धतेला आणि एका सुरक्षित, बलवान तसंच आत्मनिर्भर भारतासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला सलाम करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गेल्या दशकात भारताच्या दूरसंचार आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन झालं असून ही क्षेत्रे जागतिक स्तरावर उदयास आली असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मोबाईल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत स्वदेशी 4G स्टॅक विकसित करणारा जगातला 5वा देश ठरला असल्याचं त्यांनी सांगितलं. एका गिगाबाईट डेटाची किंमत 268 रुपयांवरून 8 रुपयांपेक्षा कमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. 2030 पर्यंत 5G वापरकर्त्यांची संख्या 55 कोटींवरून 1 अब्जपर्यंत दुप्पट करण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं. दरम्यान सिंधिया यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या समर्पित सेवेबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. डिजिटल संवादाच्या युगात भारतीय टपाल सेवा लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं सिंधिया यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गुन्हे आणि गुन्हेगार नेटवर्क आणि प्रणाली CCTNS प्रभावी अंमलबजावणीत अकोला जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अकोला पोलीस दलानं सलग दुसऱ्यांदा हा क्रमांक पटकावला असून अमरावती परिक्षेत्रातही प्रथम स्थान मिळवलं आहे. जून 2026 मासिक मूल्यांकनात अकोला पोलिसांनी 201 तब्बल 201 गुण म्हणजेच 100% गुण मिळवत राज्यातल्या 53 पोलीस घटकांमधून अव्वल स्थान पटकावलं. भंडारा जिल्ह्यात साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून लाभार्थ्यांना वाटण्यासाठी ठेवलेल्या तांदळावर मजुरांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील 1.5 वर्षांपासून हा शासकीय तांदूळ गोदामात मजुरीवर असलेल्या मजुरांनी चक्क गोदामातले 316 कट्टे तांदूळ चोरी केला. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 सामना आज रांची इथं खेळला जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 6:10

0: तब पोस्ट बॉक्स भी आसानी से नहीं मिलते हैं। भाई अगर शौक है तो विविध भारती के नाम तो आप पत्र लिख ही सकते हैं। वैसे भी अभी लंबी तादाद में श्रोताओं के पत्र आज भी आते हैं मन चाहे गीत कार्यक्रम के लिए। एक श्रोता ने लिखा है कि मुझे तो पहली बार और सिर्फ एक ही खत मेरी दीदी ने मेरे लिए भिजवाया था मेरी छोटी बहन के हाथों। वो खत आज भी मेरे पास है पर अब न ही मेरी दीदी मेरे साथ है न छोटी बहन। मैं जब भी उसे पढ़ती हूँ आँखें नम हो जाती हैं। एक श्रोता ने लिखा है कि आपका खत मिला फिल्म शारदा रामेश्वरी पर ये फिल्माया गया हुआ है। मतलब जो मैंने पूछा था कि कोई फिल्म की सिचुएशन जहाँ पर खत है पत्र पढ़ा जा रहा है, हकीकत फिल्म में भी एक दृश्य आता है। एक श्रोता ने लिखा है कि ये बात बहुत हंसी की है, मैं आप सबको लेकिन बताऊँगा। उस समय 16 बरस का रहा हूँगा, मैंने एक लड़की को चुपके से एक पर्ची में कुछ लिखने के बाद उस पर्ची को किसी बच्चे के हाथों उस लड़की को देने के लिए कहा, लेकिन वो पर्ची लेकर उस लड़की की मम्मी को दे आया। क्या बात है भाई। एक श्रोता ने लिखा है कि ऐसे विषय को आज आपने छेड़ दिया है जिससे 90% श्रोताओं का अतीत जुड़ा हुआ है, अतः सभी अपने अतीत को खंगाल अनुभवों को साझा करने में जुटे हुए हैं। तो जरा जल्दी अतीत को साझा कीजिए।
1: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द। तामिळनाडू पुद्दुचेरी आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर। अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप। आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार। आणि आता बातम्या विस्तारानं। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली। यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला। हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे। गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेणार आहे। पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राज्यातला दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांच्या व्यतिरिक्त आणखी 18 तालुक्यांमध्ये 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड टूथिंग करण्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला। विविध निकषांमुळे या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला नव्हता, त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करायचा निर्णय जाहीर केला। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं। सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली पोलिसांच्या सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज वार्ताहरांशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं। सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहेत। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 यावेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। पुद्दुचेरीत थट्टा नचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी AINRC पक्षाचे अशोक

आनंद विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या ई विनयगम यांचा 8,000 जास्त मतांनी पराभव केला. पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरू आहे. शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीराणी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरू असून इथंही भाजप उमेदवार हसीराणी रथ आघाडीवर आहेत. दोन्ही जागांसाठी एकूण 15 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या मधुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी टीव्हीके पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमारवेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णाद्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी टीव्हीकेमध्ये सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषा ही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3रीपर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. यासंदर्भात उपाध्यक्ष JD व्हान्स बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, SCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या कंपन्यांच्या पर्म योजनेवर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणारे परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केला. प्रतिभावंत आणि कुशल परदेशी नागरिकांचं स्वागत अमेरिका करत राहील, मात्र H1B व्हिसाचा मूळ उद्देश मागे पडला आहे असंही ते म्हणाले. या कंपन्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांबाबतचे कोणतेही तपशीलवार निष्कर्ष सरकारनं दिलेले नाहीत.
मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.

भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबईत ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू आणि 20 अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. तामिळनाडू पुद्दुचेरी आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातल्या पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेतील. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पथकाची बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासन आदेश सरकारनं जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या तीन राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचं होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल.
1: नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली. यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांच्यातली दरी दूर झाली. यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी

0: पर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल. दिल्ली जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली नाही असं दिल्लीच्या पोलीस सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. कायद्याचं उल्लंघन करणारा कुणीही असो, दिल्ली पोलीस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून दिल्लीच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सुटणाऱ्या दोन्ही तेजस राजधानी एक्सप्रेस रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुटतील. वांद्रे टर्मिनसहून सुटणारी युवा एक्सप्रेस रद्द केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्य प्रशिक्षिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. $12,00,000 इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून 5 लाखांच्या तांदळाची चोरी झाली आहे. या गोदामात काम करणाऱ्या मजुरांनीच ही चोरी केली असून पोलिसांनी 9 मजूर आणि 2 राईस मिल मालक यांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी बोलेरो वाहनासह तांदूळ हस्तगत केला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातला आरोपी बशीर शेख याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाने महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश

श्रोतेओ नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय पथकाच्या राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू आहे.

0: राज्यातला दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या 10 ऑक्टोबरच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं न्यायालयानं सांगितलं. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नेवेनेथेन नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबल समितीने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तामिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी हॉवर्ड विद्यापीठातून कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसभर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 102.8 FM और न्यूज़ ऑन AIR ऐप पर हम विविध भारती मुंबई से बोल रहे हैं. लीजिए अब सुनिए कार्यक्रम छाया गीत.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक साई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डेमणी शिवारात पाहणी केल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातल्या शिवारात भेट देऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात पथकाने तूर, कापूर, ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या टाकळी खंडेश्वरी, चिंचोली काळदात या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमरावती विभागातल्या 5 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तर वाशिम तालुक्यातल्या सुपखेला, मंगरुळपीर तालुक्यातल्या स्वासिन आणि कोठारी, मनोरा तालुक्यातल्या कुपटा तसंच कारंजा तालुक्यातल्या काळी कारंजा, पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निझामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कळवलं आहे. काँग्रेस जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. $12,00,000 इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं उत्पन्न वाढ होण्याची शक्यता, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या इतर 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याच्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागामार्फत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्याअंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून 3,878 स्पर्धकांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाने नोंदवलं. वाहन सारथी, EDAR आणि विमा माहिती ब्युरो यांचे डेटाबेस 4 आठवड्यांच्या आत एकमेकांशी जोडावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. वाहन अपघात विम्याची दाव्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करणं तसंच अपघात, वाहन आणि विम्याचे दस्तावेज एकमेकांशी सामायिक करण्याच्या उद्देशानं हा आदेश न्यायालयानं दिला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवायांमध्ये 54 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वसईमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे 22 लाख तर नालासोपारा इथे 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचं खंडणी विरोधी पथकाच्या राहुल राख यांनी सांगितलं. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM और न्यूज ऑन AIR ऐप पर हम विविध भारती मुंबई से बोल रहे हैं. लीजिए अब सुनिए कार्यक्रम जयमाला आकाश तत्व.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द। या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्णपणे बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ। आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर। भारताच्या संरक्षण साधनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली। नवी दिल्ली इथं झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स सोहळ्यात ते बोलत होते। 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। या विक्रमी निर्यातीत सार्वजनिक उपक्रमांचा वाटा 55% तर खाजगी क्षेत्रांचा वाटा 45% होता। भारत अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा विश्वासार्ह निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं। सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली आहे। राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सशस्त्र दलांच्या आकारावर अवलंबून नसते, तर ती संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं कळवलं आहे। मात्र दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्णपणे बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमूल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं। यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं। याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात आज रात्री 10 ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे। या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। उर्वरित दिल्लीत मात्र इंटरनेट सेवा सुरळीत सुरू राहील। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही। पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं। या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं तिहेरी लढत आहे। पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत। बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे। या मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल। पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन कार्यक्रमाबाबत अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण दोन्ही देशांची सामायिक उद्दिष्ट साध्य करायला पूरक नाही असं आज भारतानं स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकारनं काही कंपन्यांना पर्म कार्यक्रमातून निलंबित केल्यामुळे विद्यमान H-1B व्हिसाची वैधता आणि व्हिसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही.
1: यह ध्यान दिया जाना चाहिए कि पर्म H-1B वीजा कार्यक्रम से अलग है. पर्म आवेदनों का निलंबन अपने आप में मौजूदा H-1B वीजा की वैधता या H-1B वीजा धारकों और उनके आश्रितों डिपेंडेंट्स यानी की स्थिति को प्रभावित नहीं करता है. हालांकि प्रभावित कंपनियां के योग्य कर्मचारियों की स्थायी निवास अथवा ग्रीन कार्ड प्रक्रिया पर कुछ प्रभाव पड़ सकता है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दोन दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील

यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखक दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झालाय. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य असामान्य सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केलं. लोकभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात 2 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदकं, 18 जणांना शौर्य पदकं, 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवेचं पोलीस पदक, 4 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक, 40 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक आणि 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखीन 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून EKYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जाए रात।
1: एकशे दोन अंश आठ एफ एम आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर हे विविध भारती मुंबई आहे। रात्रीचे 11 वाजले आहेत। आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट सकाळी 5:55 मिनिटांनी। शुभरात्री। जय हिंद।